102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ शके 1948 अर्थात 13 जुलै 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण दशरथ पुजारी यांच्या संगीत निर्देशनात रमेश अनावकर यांची भक्तिरचना ऐकलीत. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा. शब्द आहेत विनायक थोरात यांचे आणि संगीतकार मधुकर पाठक.

श्रोते हो, हा स्वर होता संजीव अभ्यंकर यांचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे देशभक्ती गीत. शब्द आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोतेहो, या रचनेबरोबरच मंगल प्रभाता भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूया चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सीमा शेटे नवलाखे यांचे विचार, भाग दुसरा.
1: मी डॉक्टर सीमा शेटे नवलाखे.

लखे माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे कासिया पाहता दुजियांचे दोष. माणूस म्हटले की भावभावना, राग, लोभ, भय, वात्सल्य, द्वेष या बाबी मानवाच्या स्थायी आल्याच. माणूस इतरांसोबत राहताना अनेकदा सहयोगात्मक वागतो तर कधी स्वार्थी, उद्देशपूर्णही राहतो. इतकेच नाही तर अनेकदा इतरांचा हेवा, द्वेष, मत्सरही करतो. त्यामुळे माणसातील संबंध दुरावतात व वितुष्ट येते. प्रसंगी बळीतो कानपिळी अशीही स्थिती निर्माण होते. हेही अनुचितच. हीच मानवी भावना हेरून संत, महात्म्य, सुधारक, विचारवंत आदींनी मानवी जीवन सुखी, समाधानी व्हावे, मानवी कल्याण साधावे याकरिता जीवनमूल्ये सांगितली आहेत, जसे समता, बंधुता, स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा आदी. माणूस मात्र अनेकदा तत्व आणि व्यवहाराची फारकत करतो. जसा बोलतो तसा वागेलच असे नाही. तेव्हा माणसांकडून इतरांशी वागताना चुका घडतात. मग ते राजकारण. ते म्हणजे एका कुटुंबात तीन जावा असतील तर दोघी एकीने राहतात आणि एका जावेला एकटी पाडतात. ज्या एकत्र असतात त्या एकमेकींना सांभाळून घेतात, एकमेकींना मदत करतात. जी एकटी पडते तिला मात्र यांच्या बोलण्याचा, वागण्याचा, पक्षपाताचा त्रास होतो. तर समाजात कधी काही व्यक्ती आपला परीख सोडून दुसऱ्यांच्या जीवनात उगाच डोकावतात. आपलं काय चाललंय, आपलं कुठे काय चुकतंय याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दोष कोणते, ते कसे ऐरणीवर आणता येतील यातच सक्रियता ठेवतात. तर काही धुरंधर व्यक्ती एखाद्याचं काम कसं अदृश्य ठेवता येईल, एखाद्याचं महत्त्व कमी कसं करता येईल हेही क्लुप्ती करते. पण अशा व्यक्तीला हे सुचवावे वाटते की दुसऱ्याचे उणे दुणे पाहण्यापेक्षा स्वतःच्या गुणदोषावर लक्ष केंद्रित करावे, आत्मोन्नतीवर भर द्यावा, त्यातच खरे हित सामावले आहे. याच अनुषंगाने महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात बोध अधोरेखित करतात की कासे या पाहता दुजियांचे

0: मन स्वयं सुधारून घ्यावे आधी. म्हणून माणसाने माणुसकीचा धागा जोडत मानवी सामाजिक संबंधांना अर्थ देत इतरांशी सौजन्याने जीवन व्यतीत करावे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे संतांचे बोल अंगीकृत करावे व कुणाचे भले करता येत नसेल तर कुणाचे वाईट तरी करू नये. कुणाला देणं होत नसेल तर कुणाचे लुबाडून तरी घेऊ नये. कुणाला सन्मानाने बोलावं वाटत नसेल तर निदान कोणाचा अपमान तरी करू नये. समाजामध्ये लोकजीवनात दिसणाऱ्या उणीवाबद्दल जुनी एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे दात आहे तिथे कण्या नाही आणि कण्या आहे तिथे दात नाही. म्हणजे काय तर जिथे सासू स्वभावाने चांगली मन मिळावू समजदार समंजस असते तिथे सून मात्र तितकीच हेकड आणि आपमतलबी असते. तर जिथे सून स्वज्वळ सगुण असते तिथे सासू मात्र अत्यंत विकृत आणि शोषक असते. त्याकरिता एकमेकींना सांभाळून घेत एकमेकींना जिवाळा लावत एकमेकींशी प्रेमाने राहत एका कुटुंबात त्या राहू लागल्या तर त्या कुटुंबाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ एकमेकांना समजून घेणे समायोजन करणे सहकार्य वृत्ती ठेवणे आदींच्या अभावामुळेच मानवामानवातील ताणतणाव उद्भवतात आणि पुढील व्यक्तीमध्ये काय चांगले आहे हे पाहण्याऐवजी पुढच्यांचे दोषच आपल्याला प्राधान्याने दिसतात आणि इथेच सारी गल्लत होते. म्हणून कोणताही माणूस पूर्णतः चांगला किंवा वाईट नसतो. व्यक्तिपरत्वे स्वभाव कमी जास्त असू शकतात. तेव्हा चांगल्या गोष्टीचे कौतुक करावे. मर्यादा किंवा दोष आहेत त्याला बाजूला सारावे. मानवी नात्यांचे सौजन्य राखावे. यामुळे सामाजिक संबंध टिकून राहतील व समाज सुदृढता साधेल. तसेच समाजात शांतता स्नेहभाव टिकून राहील आणि मानवी जीवनाला गती येईल यात शंका नाही.
1: श्रोतेहो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सीमा शेटे नवलाखे यांचे विचार आताच आपण ऐकलेत भाग होता दुसरा. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये धान पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती वाचक स्वर भावना कांबळे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 मिश्र संगीत हा कार्यक्रम. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकत आहात. सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9 विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 10 सुगम संगीताचा कार्यक्रम, 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. 11 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. 12 वनिता मंडळ आणि 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन सभेत सायंकाळी 5:30 युववाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रमसुद्धा मुंबई केंद्रावरूनच आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, सायंकाळी 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमामध्ये कुक्कुटपालन तंत्रज्ञान आणि विकास याविषयी प्राध्यापक बी एम थोरात, सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 आणि रात्री 9 विविध भारती सेवेचे उर्वरित कार्यक्रम सहक्षेपित केले जातील मुंबई केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया दैनंदिन कृषीवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार मंडळी. कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात धान पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्यात धान हे ज्वारीनंतरचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. धान उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित धान लागवड तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. पूर्व विदर्भ विभागात धान लागवडीच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. धानाची उत्पादकता कमी येण्याची प्रमुख कारणे सांगता येतील ते याप्रमाणे: उशिरा लावणी, रोग आणि किडी, तण व्यवस्थापन, संरक्षित ओलीत अभाव आणि वेळेवर कापणी न होणे. शेतकरी बंधू भगिनींनो, धान उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या याप्रमाणे: योग्य वाणांचा वापर, वेळेवर लावणी, नत्र खताचा योग्य प्रमाणात योग्य वेळी वापर, निर्धारित रोपसंख्या कायम ठेवणे, सरळ आणि उथळ ओळीत रोवणी, संरक्षित ओलीत, सामूहिक रोग आणि कीड नियंत्रण, तसेच वेळेवर कापणी. मंडळी, धान पिकाच्या कापणीनंतर जमिनीत वापसा असताना नांगरून बांधेतील सर्व धसकटे गवत जमा करून जाळून टाकावीत. पूर्व मशागतीनंतर हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे. पावसाळा सुरू झाल्यानंतर धेंचे किंवा बोरूचे हेक्टरी 55 ते 60 किलो बियाणे हिरवळीच्या पिकासाठी पेरावे. चिखलणीच्या वेळी हे पीक जमिनीत गाडावे. मंडळी, जमिनीच्या पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात चिखलणी रोवणीच्या 1 दिवस अगोदर बैलाच्या फणाद्वारे किंवा लाकडी नांगर, पॉवर टिलर अथवा ट्रॅक्टर याचा वापर करून चिखलणी करावी. चिखलणीमुळे शेत समपातळीत येण्यासाठी पाठी फिरवावी. चिखलणी करताना स्फुरद आणि पालाशयुक्त रासायनिक खतांची शिफारस केलेली पूर्ण मात्रा आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी. शेतात पाणी बांधून ठेवावे. चिखलणीमुळे माती पाण्यामध्ये मिसळते, म्हणजेच मातीतील लहान कण, पोयटेचे आणि वाळूचे कण पाण्यात मिसळतात. त्यानंतर गुरुत्व बलाने प्रथम वाळूचे कण, नंतर पोयटा आणि त्यानंतर मातीचे लहान कण जमिनीच्या खाली 20 सेंटीमीटर स्तरावर खाली येऊन एक लेअर तयार होतो. याला इम्परवियस लेअर म्हणतात. त्यामुळे धान बांधीत पाण्याची साठवण होते आणि धान वाढीसाठी ही स्थिती अत्यंत अनुकूल मानली जाते. धान पिकास पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेसाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोचट आणि रोगग्रस्त हलके तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळातील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर आणि PSB जीवाणू संवर्धने बियाण्यास पेरणीपूर्वी लावावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण धान पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.
1: श्रोते हो, दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

0: उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येकजण प्रेझेंटेशन आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरणं म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतो आहे ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का? कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
4: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरस

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे

वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात

उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात, झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर

0: त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरामधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10.
3: श्रोतेह परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात 102.7 MHz आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

रोजे पुणे येथे झाला होता. निळू फुलेंचे शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झाले आहे. यासोबतच उद्यानविषयक पदविकाही त्यांनी मिळवली आहे. मात्र त्यांना अभिनयाची किशोरवयापासूनच विलक्षण आवड होती. आपल्या तारुण्यात त्यांनी पुणे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्यानात माळी म्हणून काम देखील केले आहे. याच सुमारास त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. आपल्या 80 रुपये मासिक पगारातील 10 रुपये ते दरमहा राष्ट्रसेवा दलाच्या कार्यासाठी देत असत. श्रद्धेय राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम केले आहे. यावेळी वसंत बापट आणि पु ल देशपांडे या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला. श्रद्धेय रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याने ते प्रभावित झाले. याच काळात त्यांनी उद्यान हे नाटकही लिहिले होते. 1957 लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकासाठी येळ्या गबाड्याचे काम नव्हे हा वग लिहिला होता आणि तो सादर देखील केला होता. या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच, शिवाय त्यांच्या अभिनय कौशल्याची चुणूक इतरांना जाणवली. त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्याच्या भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर 2000 अधिक प्रयोग हे सादर करण्यात आले. श्रद्धेय याच नाटकामुळे त्यांना एक गाव 12 भानगडी या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली आणि त्यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण हे सुरू झाले. त्यांची अनेक लोकनाट्यही भरपूर गाजली. ते सलग 40 वर्ष चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर सक्रिय होते. त्यांनी 140 अधिक मराठी चित्रपटांमधून आणि 12 हिंदी चित्रपटांमधून आपल्या भूमिका सादर केल्या होत्या. श्रद्धेय महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सलग 3 वर्षे पुरस्कार मिळाले आहे. नायक आणि खलनायक अशी दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण हे अतिशय अचूक आणि सूक्ष्म होते. या निरीक्षणाच्या जोरावर त्यांनी अभिनयात खुबीने वापर केला. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशी आपली नाड ही अखंडित ठेवली होती. श्रद्धेय निळू फुले यांचे 13 जुलै 2009 रोजी पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.

श्रद्धेय मराठी चित्रपटातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृती दिन आहे. श्रद्धेय अभिनेते निळू फुले यांचा जन्म 25 जुलै 1931

श्रोतेहो, दिनविशेष या कार्यक्रमात मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांच्याविषयी माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि वाचक स्वर होता राहुल कंगल यांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: श्रोते हो, एक निवेदन आहे का? शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्टकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 18 आणि 19 जुलै 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल। या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता। आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल। तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे 0 72 32 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार। निवेदन संपलं।

हिरवा हिरवा रंग गहिरा नितळपणाचा मुठीत पारा श्वासांमध्ये भरून घ्यावा दरी मधला गंध वावरा वारा कसला उधानलेला निर्झर वाहती नदीकडे गर्द सावल्या तरुबेलींच्या अलीकडे अनपलीकडे तळे साचल्या आठवणींचे पुन्हा वाहने आसुसलेले पुन्हा झेलुने घ्यावे अलगद तृणफुलांचे मोहक झेले वसुंधरा ही तुमची माझी वसुंधरेचा वसा जपावा अनाहताचा नाद निरंतर असा असावा असा हसावा.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हसरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी हरवू या जरा.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सहज संवाद,
1: सहज संवाद
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते।
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून।
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर।
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार।
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
4: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
5: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
4: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
6: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
4: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
7: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
8: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका।
9: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
10: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
11: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही। पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस

0: घालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापार वृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

0: दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषीतज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40-50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि

0: वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
0: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगे.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झाली आहेत. दिनविशेष श्रोते हो, साहित्य अकादमी तसंच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी या जगाचा निरोप घेतला 13 जुलै 2000 या दिवशी. त्यांनी आपल्या कवितांमधून निसर्ग, स्त्रीमन आणि जीवनातील हळूवार भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त केल्या. त्यांच्या साध्या, संवेदनशील आणि भावस्पर्शी कवितांमुळे, लेखनामुळे त्यांना मराठी साहित्यात मानाचं स्थान मिळालं. मृगजळ, रंगबावरी, गर्भरेशीम, चितकळा हे त्यांचे कविता संग्रह विशेष गाजले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही आहे. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं

0: आहे. कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्त्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: अल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10%सुद्धा झाल्या असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम, त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. तर आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्यासमोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गटशेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही.

0: पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो, की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF वर पेरणी करणे. एकतर BBF किंवा सरीवरंबा, याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर, बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत, व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही, हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का, एल्निनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ऐकलात मुंबई केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत 102.7 MHz. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वाणी जयराम यांना. शब्द आहेत गुलजार यांचे, संगीतकार वसंत देसाई, चित्रपट आहे गुड्डी.

श्रोते हो भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकवित आहोत रवी यांनी संगीतबद्ध केलेली साहिर लुधियानवी यांची शब्दरचना. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि चित्रपट आहे नीलकमल.

श्रोते हो, या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरील समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण सुजाता मोहन आणि अनुराधा श्रीराम यांना ऐकलत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी, आणि चित्रपट होता 1947 अर्थ. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचा चित्रपट आहे पुकार. स्वर आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा, शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांचे, आणि संगीतबद्ध केले आहेत ए आर रहमान यांनी.

श्रद्धेय पुकार चित्रपटातील या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या

एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप किंवा MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.

0: येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी
2: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले भारत व्यास यांची शब्दरचना. संगीतकार वसंत देसाई. चित्रपट आहे 2 आंखें भरा हाथ.

श्रोते हो, मन्नाडे यांना आताच आपण ऐकलं. शब्द होते शैलेंद्र यांचे, संगीतबद्ध केले होते यजरी बर्मन यांनी. चित्रपट होता गाईड. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांना. गीत आणि संगीत आहे राजेंद्र कृष्णन यांचं आणि चित्रपट आहे खानदान.

श्रोते हो, हा स्वर होता मुकेश आणि सहकाऱ्यांचा. संगीत दिलं होतं यजरी वर्मन यांनी. शब्द होते शैलेंद्र यांच्या आणि चित्रपट होता बंदीने. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांना. शब्द आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि चित्रपट आहे गीत गाता चल.

श्रोते हो, या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रुतीहो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकवित आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला स्वर आहे अजित कडकडे यांचा. गीतकार संत नरहरी सोनार आणि संगीतकार विलासबुवा पाटील.

श्रोते हो, आताच आपण अनुप जलोटा यांना ऐकलत. संत सावतामळी यांचे शब्द होते, संगीतकार बाळ पडसुले. कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा. गदी माडगुळकर यांची शब्दरचना आहे, संगीतबद्ध केली आहे राम पाठक यांनी.

श्रोते हो, आताच आपण जितेंद्र अभिषेक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील संत नामदेवांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं अण्णा जोशी यांचं. कार्यक्रमा शेवटची रचना आहे संत सोयाबाई यांची. संगीत आणि स्वर किशोरी अमोणकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी भक्ती संगीत. सुरुवातीला ऐकवित आहोत जुली चित्रपटातील आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांची रचना. संगीतकार राजेश रोशन.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

श्रोते हो, आताच आपण नूरी चित्रपटासाठी अनवर हुसेन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं खयाम यांनी.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हम दोनो या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांची रचना ऐकलीत. संगीत दिलं होतं जयदेव यांनी. हिंदी चित्रपट भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बैजू बावरा चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांना. शब्द आहेत शकील बदायुनी यांचे, संगीत नौशाद यांचं.

श्रोते हो, आताच आपण नरेंद्र शर्मा यांची शब्दरचना ऐकली, संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. स्वर होता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा, आणि चित्रपट होता सत्यम शिवम सुंदरम. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातील राजेंद्र कृष्णन यांची शब्दरचना. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे नया दिन नई रात.

श्रोते हो, आताच आपण संत ज्ञानेश्वर या चित्रपटासाठी मुकेश यांना ऐकलत. शब्द होते भारत व्यास यांचे आणि संगीतबद्ध केले होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमात यानंतर एक कविता होती लता मंगेशकर यांना. शब्द आहेत नरेंद्र शर्मा यांचे, संगीतकार सुधीर. चित्रपट आहे भाभी की चुडिया.

श्रोते हो, आशा भोसले यांना आताच आपण ऐकलत. चित्रपट होता काजल आणि शब्द होते साहिर लुधियानवी यांचे. संगीतबद्ध केले होते रवी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रवी यांनी संगीतबद्ध केलेले साहिर यांची शब्दरचना. चित्रपट आहे आखे आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आताच आपण मन्नाडी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दूर गगन के छत में या चित्रपटातील गीत ऐकलं. शब्द आणि संगीत होतं किशोर यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातील मजरूह यांची शब्दरचना. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय,
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले, पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. म्हणजे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाजी आता आणखी कुठेतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्याच्या मध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी,

0: तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
1: बर,
0: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
1: सश्रद्ध होत्या अतिशय
0: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होती
1: ना. देवपूजा आहे ना
0: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले, ऐस पैस बसलेले. आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या म्हणत असत.
0: हो अगदी. कधी चक्रवाक्य पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला जाणवतो. आणि सुमंतांच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्या सारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेले आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय. मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्या सारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं, म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावीत?
1: सगळी मिळून 1-2000 तरी असली पाहिजे.
0: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर.
1: अतिशय सुंदर, मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
0: हा.
1: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकर जयकिशन

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होत.

0: असताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला. आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
1: बरं,
0: आता जेवल्यानंतर कसं गाणार. त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टाहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं. त्या म्हणाले, बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ. तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
1: चमत्कार वाटावा असं.
0: इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत. किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे,
1: राखीचं गाणं,
0: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का. त्या म्हणाले, याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत. किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं. तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा,
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात. आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण. आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झालं.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा तिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यम वर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बर,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बर,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगावार सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रोना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते सुमनताईंनी
1: गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे.
0: म्हणजे
1: दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची, की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे. तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं, इतक्या शैलीत गायलेला आहे त्या, की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हाय भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
0: अच्छा
1: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीये, गुजराती गायलेल्या आहेत मुकेशजीं बरोबर, खूप भूपिंदरजीं बरोबर गायलेल्या आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेल्या आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत, मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी

0: आपणच केलेली चाल. कोण आल्यात? सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या. त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव, काय गातील याच हे नाही
1: माहिती.
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लहरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है. हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: बंगाली असं सगळं त्या गायल्या हो. आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली या सगळ्या भाषांमध्ये ते अगदी सहज गायल्यात, राजस्थानी. आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेने दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायलेत त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरी मधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करू. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि त्यातली गीत अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीत उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत.
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खर तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: हो, अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगाव मध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्ण भक्ती
1: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठक

0: बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत असावे घर ते अपुले छान. सुमनताईंचं नेहमीच स्वप्न मी माझं घर
1: आणि प्राथमिकता
0: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो,
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो, आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमक सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर,
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स अनेक निसर्ग चित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत
0: तयार केलेली आहेत. त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंस वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कोणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई असं म्हणत आपल्या पर्स मधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय. नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते,
0: ते सोबत राहत,
1: ते सोबत राहत. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंस वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं. संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.

0: सुंदर. आता कोणाचं महत्व जास्त आणि कोणाचं महत्व कमी असे दरिद्री विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटत.
1: वा खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा 70 क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या.
1: हा.
0: आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचं राजबंदी डीपी कोळगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावत ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हाय फ्रेंड्स, युववाणीच्या आजच्या काव्यवाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवाचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे, आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जी ना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जी ना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा, खरंच खरंच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाही आहेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे, यात शंकाच नाही.
1: हो, आणि खरं तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंटमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एकतर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं.
1: हो.
0: आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्या समोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया. लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा. त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द.

0: चलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून, माझी ती जीर्ण अवस्था. कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्प. आता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी? की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी?
1: वा वा वा वा, खरंच खरंच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लिखणीचं असंच नातं असतं.
0: हो,
1: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
0: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आत्ता जी कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खुपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का ग एकट्यात, केली जर देवपूजा तर लागेल कशा, केली जर देवपूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊन तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे. नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरंच खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली, की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
0: वा वा.
1: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
0: कमाल कमाल, खरंच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मलासुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
0: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: भारत अभियान और स्वच्छ भारत अभियान सहित एनसीसी की सामुदायिक सेवा पहलों की भी प्रशंसा की। भारत और जापान ने मुक्त, खुले और नियम आधारित हिंद प्रशांत क्षेत्र के लिए अपनी प्रतिबद्धता दोहराई है। जापान की टोक्यो में आज भारत जापान रक्षा नीति वार्ता के 8वें दौर में दोनों देशों ने क्षेत्रीय और वैश्विक सुरक्षा स्थिति पर व्यापक चर्चा की। दोनों पक्षों ने आपसी हित के मुद्दों पर भी विचार विमर्श किया। विदेश मंत्रालय में पश्चिमी मामलों के सचिव सीबी जॉर्ज ने आज दिल्ली में पोलैंड के विदेश राज्य सचिव और आर्थिक विकास तथा प्रौद्योगिकी मंत्रालय के अवर राज्य सचिव से मुलाकात की। बैठक में दोनों पक्षों ने भारत पोलैंड रणनीतिक साझेदारी, राजनीतिक गतिविधियों, व्यापार और निवेश, प्रौद्योगिकी, रक्षा, संस्कृति, वैश्विक आतंकवाद और आपसी हित के अन्य क्षेत्रों में सहयोग मजबूत करने की साझा प्रतिबद्धता व्यक्त की। पश्चिम एशिया में अमरीका और ईरान दोनों ने हुर्मुज जलडमरू मध्य पर अपना नियंत्रण होने का दावा किया है। इससे क्षेत्रीय सुरक्षा और कूटनीतिक प्रयासों को लेकर नई चिंताएं पैदा हो गई हैं। हुर्मुज जलडमरू मध्य में वाणिज्यिक जहाजों पर ईरान द्वारा किए गए हालिया ड्रोन और मिसाइल हमलों के बाद क्षेत्र में तनाव बढ़ गया है। भारत ने एकमात्र महिला क्रिकेट टेस्ट में इंग्लैंड को 270 रन से हरा दिया है। लंदन की लॉर्ड्स में भारत के 457 रन के लक्ष्य के जवाब में इंग्लैंड की पूरी टीम चौथे दिन केवल 186 रन पर ही सिमट गई। भारत ने अपनी दूसरी पारी में 7 विकेट पर 341 रन बनाकर समाप्त घोषित कर दी थी। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न। आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना। आता सविस्तर बातम्या। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंच्या अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होते आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रम मालिकेचा 136वा भाग असेल। या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव 24 जुलैपर्यंत MyGOV ओपन फोरम, नमो ॲप किंवा 1800117800 या निशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाचा मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवली आहे। देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जाते आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरणार आहे। शहरांच्या सर्वांगीण आणि सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। वर्षा निवासस्थानी झालेल्या नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या अभियानाच्या आराखड्याचा आढावा घेतला। केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीसोबत कर्जरोखे आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून निधी उभारणीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले। या अभियानाअंतर्गत डिजिटल प्रशासन, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक, शहरांचा पुनर्विकास, ट्रान्झिट हब आणि सायकल स्नेही प्रकल्पांसह 22 प्रमुख घटकांना त्यात समाविष्ट असतील। अभियानासाठी सुमारे 90,000 कोटी रुपयांचा प्रकल्प निधी प्रस्तावित असून महाराष्ट्रात 44,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते अशी माहिती बैठकीत देण्यात आली। ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे चालणाऱ्या वारकरी दिंडीला ट्रकची धडक बसून 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिला सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज इथल्या रहिवासी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना काळात 24 महिने सेवा बजावूनही जाहीर केलेला कोरोना भत्ता न मिळाल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, किशोर जामदार, अमोल मारकवार आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोरोना भत्ता तातडीनं अदा करणं, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करणं, मोबाईलवरील कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत TADA देण्याची मागणी करण्यात आली. तसंच योजनेबाहेरील कामं देणं बंद करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर 4थ्या वार्षिक उर्सनिमित्त रविवारी ताजबाग इथं शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आला. सुफी कलाम आणि कव्वालीच्या सुरावटींमध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संदलमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित राहून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करत देशाच्या शांतता, ऐक्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
2: आपका सबका जीवन अच्छा हो, सुखमय हो, समृद्ध हो, संपन्न हो, भय भूख आतंक भ्रष्टाचार से मुक्त हो, गरीबी भुखमरी बेरोजगारी से मुक्त हो और आपको अच्छा जीवन प्राप्त हो, इसलिए हजरत बाबा ताजुद्दीन आपको भी और मुझे भी अपना आशीर्वाद दें, यही उनके चरणों में प्रार्थना करता हूँ.
1: हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे देशवासियांना अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उर्सनिमित्त दररोज सुमारे 5,000 भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर अधिकाऱ्यांचा घेराव केला. पावसाअभावी धान पिकं धोक्यात आल्यानं तातडीनं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गोसीखुर्द प्रशासनात आज संध्याकाळपर्यंत कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शासकीय विश्रामगृहात गुरुदेव भक्तांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच भारतरत्न समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, डॉ संजय अदमाने, सुनील देशमुख, मुकुंद पुनसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. 20 तारखेला जंतरमंतरवरील आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, खासदार, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. येत्या 15 तारखेपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. 15 तारखेला भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. तत्पूर्वी आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढलाय. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून कडक ऊन असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान हवामानातील बदल आणि भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेने नागरिक गृहनिर्माण संस्था शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांना वर्षा जल संधारण प्रणाली उभारून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय. भूजल पुनर्भरण, जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पावसाचं पाणी अडवा

बाप्पा जमिनीत मुरवा हा संदेश मनपानं दिलाय. दरम्यान चंद्रपूर इथं आज कमाल 36.0° सेल्सिअस इतकं तापमान तर किमान यवतमाळ जिल्ह्यात 21° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. भारताचं एकेरीतील आव्हान लक्ष्य सेन, PV सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर असेल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 950,000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातून आलेली आणि कुटुंबातील पहिलीच पदवीधर होऊ पाहणारी 18 आदिवासी मुलं आज भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये पोहोचली. अद्ययावत वर्ग, भव्य लायब्ररी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहणं या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत अनुभव ठरला. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्सनिमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न. आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी एक.
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्त्वाच्या बैठका झाल्या. ST अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढं जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या

0: अरे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्त्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांधून जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरू शकू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागलं आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे. हे 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून तर आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये हे काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि ते आम्ही करतो पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो. पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचं पांढऱ्या कलरचा आहे थोडासा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणार जे पाऊस होतो पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो पर्कलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला खूप पाऊस त्यावेळेस नको करूया. पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे
1: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
2: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही सांता 91 मध्ये काम सुरू केलं. पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती. व्यसनाचं प्रमाण खूप होतं. आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 91 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, त्याला अखंडार गावाने केलं पाहिजे, सरपंच किंवा नाही हे गावाने ठरवायचं असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो त्या जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा पान बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते पीएच वाघ रेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटछोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण, त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते गावकऱ्यांना पटले काय हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो, म्हणजे याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं की आपण आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप व्हिजिटर येतात, मग NSW चे विद्यार्थी आहेत, BSW चे विद्यार्थी आहेत, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमच्या जवळ त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, 30 मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते. त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं मग लोकांचे लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधले तर ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदान बांध सुरू केलं. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केलेत, पण जे छोटछोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, तण आणि पशुधन असे 5 म्हणजे त्याला जोडले. लक्षात आलं की छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 पेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखालचं आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली. त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली. आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल ह्या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागवून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून प्रेमाची बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भागतील. जंगल जल जमीन तण आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल. आपण आत्ताचा विचार न करतो म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
2: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे. पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तर येत असतो. त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपली सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तिथं सोलर पंप लावून 2-3 शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलो, बाकी सब बदलले का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 4-5 गावं घेतली. एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण खूप मोठी मदत मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही, जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की

0: राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला, बाकी सगळं बदलतं. विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगतपण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती, आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण होऊ शकतं ते आपण काही बलून मध्ये भरून शकू शकतो ते सगळ्यांनाच जातं ना. तर सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील, तर लोक सहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट। डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट।
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया, आपलं घर आपलं वावर। आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की पावसाळा सुरू झालेला आहे आणि अनेक खेड्यांमध्ये साथीच्या विकारांनी सुद्धा यावेळेस डोकं काढायला सुरुवात केलेली असते। तेव्हा आपल्या घराच्या आसपासचा परिसर हा स्वच्छ ठेवा। नाल्या तुंबल्या असतील तर ते पाणी वाहतं करा। कोणतेही जुने टायर्स किंवा बकेट्स, भांडी याच्यामध्ये पाणी साचू देऊ नका, कारण त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाची साथ येते आणि प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। तेव्हा स्वतःचं आरोग्य जपा आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवा। तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे सुंदरसे गीत।

0: आताच आपण जैत्र जय चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील रचना ऐकलीत. श्रोते हो, शेतीसोबत जोडधंदा केला तर आपला विकास होतो आणि चार पैसेही आपल्या हातात येतात. तेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय आणि विकास याविषयी आज ऐकूया डॉक्टर बदाम थोरात यांच्याशी केलेली बातचीत.
1: मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, भारत हा कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. यामध्ये भारताची विविधता सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीबरोबर काही संलग्न व्यवसाय सुद्धा केले जातात. यामध्ये मत्स्यपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे जोड व्यवसाय सुद्धा केले जातात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कुक्कुटपालन या व्यवसायासंबंधी जाणून घेणार आहोत. कुक्कुटपालन, तंत्रज्ञान आणि विकास या विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर बदाम नामदेव थोरात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: तर मॅडम, आज आपल्या शेतकरी बांधवांना आपण कुक्कुटपालन, तंत्रज्ञान आणि विकास या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहोत. तर सुरुवातीला मला आपल्याला असं विचारावं असं वाटतंय की पोल्ट्री फार्मकडे शेतकरी बांधवांचा

0: कल जो आहे तो वाढता आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल?
1: मॅडम, जसं की आपण सांगितलं की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाची विविधतासुद्धा काय आहे, कृषीप्रधानच आहे आणि ही जगभर प्रसिद्ध आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. तर हा शेती व्यवसाय करत असताना आपल्या भारतातील जवळपास 70% किंवा त्याहीहून अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करत आहे. आणि शेतीला फक्त शेतीच करत नाही तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल, वराहपालन असेल, असे विविध जोड व्यवसाय तो शेतीसोबत करत आहे. आणि त्यातीलच आजचा हा जो काही आपला एक भाग आहे तो म्हणजे कुक्कुटपालन. सध्या जी नवीन पिढी आहे, सुशिक्षित नवयुवक आहेत, ते सुद्धा कुक्कुटपालन करण्याकडे त्यांचा कल वाढलेला आहे. की याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून करतो तर त्याच्यातून उत्पन्न हे आपल्याला कायम मिळत नाहीत. म्हणजे जर एखादं पीक घेतलं तर त्यानंतर 6 महिन्यानंतरच आपल्याला त्यातून उत्पन्न मिळतं, पण कुक्कुटपालनामध्ये असं नाही आहे. कुक्कुटपालन करत असताना आपल्या घरात सतत पैसा खेळता राहतो. शेतीबरोबरच आपण जे काही पशुपालन, दुग्ध व्यवसाय हे करत आहोत तर याच्यातून आपल्याला सतत, म्हणजे चालता फिरता ATM जे म्हणतो आपण, तर ते यातून आपल्याला मिळतं. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, हे पोल्ट्री फार्मिंग करताना किंवा कुक्कुटपालन करत असताना आपल्याला एक फिक्स पैसा येण्याची हमी असते की एवढ्या दिवसात, 30 दिवसात, 35 दिवसात किंवा वर्षभर अंडी मिळाल्यानंतर मी त्याची विक्री करून माझ्या घरात चालता खेळता फिरता पैसा किंवा मोबाईल ATM, चलता फिरता ATM ज्याला म्हटलं जातं, ते कुक्कुटपालनाकडे पाहिलेलं आहे. त्यासाठी लोकांचा जो काही कल आहे, नवयुवकांचा कल आहे, तो सध्या कुक्कुटपालनाकडे वळलेला आहे.
0: अगदीच. कुक्कुटपालन करत असताना महत्त्वाचं आहे म्हणजे कुक्कुटपालनाविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणं. तर यामध्ये कुक्कुटपालनाचे काही प्रकार पण आहेत का?
1: हो.
0: तर ते कोणते?
1: तर आपण कुक्कुटपालनाच्या प्रकारामध्ये जर पाहिलं मॅडम, तर प्रमुखतः आपल्याला 4 प्रकार दिसून येतील, जे आपल्या सर्वांना 2 प्रकार ज्ञात आहेत, की जो मांस उत्पादनासाठी आणि दुसरा अंडी उत्पादनासाठी, आणि तिसरा आहे जो मिश्र आहे, की जो आपल्याला अंडीही देतो आणि मांसही देतो, आणि चौथा आहे जो स्पेशली एक्झिबिशनसाठी वापरला जातो, तो स्पेशलमध्ये येतो. औद्योगिकदृष्ट्या त्याच्याकडे पाहिलं जातं. तर त्याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर ह्या कुक्कुटपालनाच्या 4 प्रकारामध्ये एक आहे मांस उत्पादनासाठी, म्हणजेच त्याला आपण ब्रॉयलर फार्मिंग म्हटलं जातं. तर या ब्रॉयलर फार्मिंगमध्ये काय केलं जातं की या कोंबड्या किंवा ही पक्षी प्रमुखतः मांसासाठी काय केलं जातं, संगोपन केलं जातं. आणि हे संगोपन करत असताना आपल्याला त्यांच्यापासून उत्पन्न जे काही मिळतं ते 6 ते 8 आठवड्यामध्येच मिळतं. उत्पादन मिळण्याची सुरुवात ही आपल्याला जास्त वेळ त्यांच्यावर किंवा जास्त दिवस वेट करायची गरज लागत नाही, तर 6 ते 8 आठवड्यामध्येच त्यांच्यापासून आपल्याला जे 2 ते 2.5 किलो वजनी प्रमाणात पक्षी आपल्याला मिळतो, आणि तेव्हा आपण त्याची विक्री करून आपल्या घरात जे आर्थिक जे बजेट असेल आपलं ते सुधारू शकतो. तर या ब्रॉयलर पक्ष्यांची वाढ मॅडम सतत वेगाने होत असते. की जसं यामध्ये, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की यामध्ये कुठलं ब्रीड आपण घ्यायला हवं, तर मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहेत, भरपूर कंपन्या निघालेल्या आहेत की ज्या वेगवेगळे स्पेसिसचे ब्रीड काय करतात मार्केटमध्ये आणत आहेत. तर ज्या पशुपालकांना किंवा ज्या शेतकरी बांधवांना, मित्रांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे आणि तो ब्रॉयलर संबंधित करायचा असेल, तर त्यांनी कॉब हे एक जात आहे, त्यानंतर रॉस जात आहे आणि वेंकॉब या जातीचा काय करायला हवा, एक पॉझिटिव्हली विचार करायला हवा, आणि यांचेच ब्रीड आपण परचेस करून ब्रॉयलर फार्मिंग अतिशय उत्कृष्टरित्या करू शकतो.
0: अच्छा.
1: तर आता याचा फायदा असा आहे की आपण फक्त मांस उत्पादनासाठी केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त, म्हणजे 6 ते 8 आठवड्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 किलो पर पक्षी एवढं काय होतं, मांस उत्पादन मिळतं. आणि जर याचा दुसरा भाग पाहिला तर याचं नुकसानसुद्धा आहे, पण ते नुकसान असं आहे की हे 6 ते 8 आठवडे करत असताना आपल्याला या पक्ष्यांची अगदी अचूकरित्या आणि तंतोतंत खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपण त्यांची काळजी घेतली नाही तर पक्ष्यांची मर्तूक वाढण्याचं प्रमाण अधिक राहतं, आणि त्यामुळे संभाव्य जे काही आपलं आर्थिक नुकसान आहे ते आपल्या जो काही कुक्कुटपालक धारक असेल त्याला मिळतं. तर हा झाला पहिला प्रकार मॅडम. दुसरा प्रकार आहे की जो लेअर फार्मिंग आहे, की जसं आपण पाहिलं की अंडी उत्पादनासाठीच त्यांचं संगोपन केलं जातं. आता अंडी उत्पादन करण्यासाठी आपण स्पेशली व्हाईट लेगहॉर्न ही एक जात आहे, त्याचबरोबर रोड इझलँड रेड ही एक जात आहे, आपण निवड करताना या पक्ष्यांची निवड करावी, यांचं संगोपन करावं. आणि संगोपन करत असताना आपल्याला अंड्याचं उत्पादन हे साधारणतः 18

0: आठवड्यामध्ये सुरुवात होती, म्हणजे 18 ते 20 आठवडे हा त्यांचा ग्रोईंग पिरियड आहे, म्हणजे 18 ते 20 आठवड्यामध्ये त्यांची पूर्णपणे वाढ होते, ते मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर अंडी देण्याची जी काही त्यांची क्षमता आहे ती सुरुवात होते. आणि यामुळे काय होतं, आपल्या घरात सतत उत्पन्न सुरू होतं आणि आपल्याला फक्त मांसावर अवलंबून न राहता आपल्याला अंड्याचं उत्पादनसुद्धा मिळतं. आता तिसरा प्रकार आहे जो मिश्र आहे, जे की आपल्याला अंडीही मिळतात आणि मांसही मिळतं. हा तिसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण प्लायमॉथ रॉक किंवा सुसेक्स या जातीचा प्रामुख्याने विचार करायला हवा.
1: अच्छा,
0: तर यामुळे आपल्याला दोन्हींची पण जोखीम मिळते, म्हणजे आपल्याला नुकसान कशातच मिळत नाही की मांसामध्ये किंवा अंड्यामध्ये, दोन्ही पासूनही आपण उत्पन्न मिळू शकतो. आणि चौथा प्रकार आहे जो औद्योगिक दृष्ट्या पाहिला जातो, हा एक विशेष प्रकार आहे की आपण वेगवेगळे एक्झिबिशन्स पाहतो किंवा प्रदर्शनासाठी वेगवेगळे पक्षी पाहतो, तर यांना चांगल्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. तर ज्याच्यामध्ये मोर असेल, कावळा असेल, हे लहान प्रमाणात दिसणारे प्रदर्शनासाठी वापरले जाणारे स्पेसिफिक ब्रीड वापरले जातात की ज्याचा ऑर्गॅनिकली आणि फ्री रेंज प्रोडक्शन साठी वापर केला जातो.
1: बर, तर एकंदरीतच अशा 4 प्रकारांमध्ये कुक्कुटपालन केलं असता आपल्याला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो शेतकरी बांधवांना. तर मॅडम, आपण जे सांगितलं की ब्रॉयलर कोंबड्यासाठीचा एक प्रकार आणि दुसरा अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि मिश्र एक प्रकार आपण सांगितलं, तर सोयीस्कर असा शेतकरी बांधवांना परवडणारा यातला प्रकार कुठला चांगला आहे?
0: जर चालता खेळता आपल्याला सतत पैसा हवा असेल, सध्या लेअरकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा लोकांचा कमी झालेला आहे की कमीत कमी 6 महिने म्हणजे 18 ते 20 आठवडे संगोपन केल्यानंतर आपल्याकडे अंड्याचं उत्पादन सुरू होणार आहे. पण ब्रॉयलरच्या बाबतीत असं आहे की 30 ते 35 दिवसामध्येच आपल्याला वजनी प्रमाण 2 ते 2.5 किलो पक्ष्यांचं मिळतं. फक्त अशा वेळेस आपल्याला बारकाईने त्यांचं संगोपन करणं अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. जर या प्रमाणात आपण काटेकोरपणे त्यांचं संगोपन केलं तर नक्कीच आपल्या पक्ष्यांची मरतूक थांबेल आणि आपलं म्हणजे जे काही संभाव्य आर्थिक नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकतो आणि चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.
1: अच्छा मॅडम, कुक्कुटपालन करत असताना तंत्रज्ञानाची सुद्धा त्याला अगदी जोड असायला हवी, तर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काही विकसित करण्यात आलेलं आहे का किंवा काही साधनं अशी आहेत का की ज्याचा यामध्ये उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो?
0: हो नक्कीच मॅडम, की आता सर्वसामान्य शेतकरी सगळ्याकडेच काही चांगला पैसा नाही आहे आणि पैसा नसल्यामुळेच हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे असेल दुग्ध व्यवसायाकडे वळलेलं आहे. तर अन्नाचे साधनं असतील, पाणी पिण्याचे साधने असतील, जी स्वयंचलित आहेत की जिथे ह्युमन बेईंगचा कसलाही वापर नाही. फक्त काय करायचं आपल्याला, कुक्कुटपालनातील ह्या स्वयंचलित वाहनामध्ये किंवा तंत्रज्ञान आणि साधनांमध्ये आपण ॲटोमॅटिक फीडर आणि ड्रिंकरचा वापर करू शकतो. ॲटोमॅटिक फीडर आणि ड्रिंकर म्हणजे काय, पक्ष्यांना ज्यात आपण खाद्य खाण्यासाठी दिलं जातं ते आहे फीडर आणि ज्याच्या थ्रू आपण पाणी त्यांना पिण्यासाठी देतो ते आहे ड्रिंकर. मग आपण जर स्वयंचलित किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली नाही तर आपल्याला तिथे माणसांचा हस्तक्षेप वाढतो. मग आपल्याकडून जाणारे जे काही कॉन्टाजियस नॉन कॉन्टाजियस व्हायरल डिसीजेस असतील यातून जास्त प्रादुर्भाव होण्याची सुद्धा पक्ष्यांना भीती असते आणि त्याचा प्रादुर्भाव पक्ष्यांना लवकर होतो. तर ज्यावेळेस आपण हे मॉडर्न टेक्नॉलॉजी थ्रू जर केलं की जिथे ह्युमन बेईंगचा वापर खूप कमी आहे, तर अशा वेळेस जे काही पुढे येणारं संभाव्य आपल्याला नुकसान आहे ते टाळता येतं. तर हे एक आहे. त्यानंतर आपण टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम वापरू शकतो की फॉर एक्झाम्पल उन्हाळा ऋतू असेल तर आपल्याला फॅन्स लागतात, फॉगर लागतात, जे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर असेल ते मेंटेन ठेवण्यासाठी. त्याचबरोबर जर आता हिवाळा ऋतू असेल तर हिवाळा ऋतूमध्ये तापमान जे आहे ते कमी झालेलं असतं आणि हे तापमान पुन्हा नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला हीटरचा वापर करायला लागतो किंवा आर्टिफिशियली ब्रूडर. ब्रूडर म्हणजे ज्याच्या थ्रू आपण आर्टिफिशियली हीट त्यांना सप्लाय केली जाते, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पक्ष्यांना हीट देऊन ते तापमान मेंटेन ठेवलं जातं. आणि वेगवेगळे कूलिंग पॅड्ससुद्धा वापरले जातात ज्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये करतो. तर अशा पद्धतीने आपण जे काही त्यांचं शेड असेल त्या शेडमध्ये ह्या स्वयंचलित साधनांचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आता हे करत असताना पहिल्या आठवड्यात आपल्याला जे काही टेम्परेचर आहे ते 32 ते 34 डिग्री सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा हिवाळा असेल तेव्हा अधिक तर हीटरच्या सहाय्याने आर्टिफिशियल ब्रूडरच्या सहाय्याने आपण ते टेम्परेचर मेंटेन करू शकतो. आजकाल ग्लोबल वॉर्मिंग, उन्हाळा वाढत आहे, वरच्यावर टेम्परेचर वाढत आहे, म्हणजे जर मानवी जीवनालाच त्याचा धोका वाढत आहे तर या पक्ष्यांना सुद्धा त्याचा संभाव्य धोका आहे आणि तो टाळण्यासाठी आपण या वेगवेगळे जे काही फॉगर कव्हर्स आहेत किंवा एक्झॉस्ट फॅन व्हेंटिलेशन फॅन आहेत याच्या वापरातून आपण काय

करू शकतो, ते जे टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम नक्कीच आपल्याला मदत करतं. आणि व्हेंटिलेशनसाठी आपल्याला चांगलं प्रॉपर एअर सर्क्युलेशनसाठी सुद्धा या साधनांची मदत होते. हे झालं घर किंवा त्यांचं संबंधित असणारं शेडच्या बाबतीत. दुसरं आहे प्रकाश आणि ऊर्जा. प्रकाश आणि ऊर्जा याच्यासाठी आपल्याला दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्या पक्ष्यांना कसा मिळेल, म्हणजे जसं की माणसांना सुद्धा चांगला प्रकाश नाही मिळाला तर व्हिटॅमिन डीची कमतरता येते, तसंच पक्ष्यांना सुद्धा आहे. आपल्याला जी न्यूट्रियंट लागतात तशीच पक्ष्यांना सुद्धा लागतात. जर त्यांना चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश भेटला नाही तर त्यांना वेगवेगळे डिफिशियन्सी आजार आहेत त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. आणि जे काही वेगवेगळ्या LED लाईट्सचा सुद्धा आपण अंडी देणारी पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण

0: माणसांना सुद्धा चांगला प्रकाश नाही मिळाला तर विटॅमिन डीची कमतरता येते. तसंच पक्ष्यांना सुद्धा आहे, आपल्याला जी न्यूट्रियंट लागतात तशीच पक्ष्यांना सुद्धा लागतात. जर त्यांना चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश भेटला नाही तर त्यांना वेगवेगळे डिफिशियन्सी आजार आहेत त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. आणि जे काही वेगवेगळ्या LED लाईट्सचा सुद्धा आपण अंडी देणारी पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण उष्णता प्रकाश वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करतो, त्यामुळे अंड्याचं उत्पादन वाढतं. आणि सोलार एनर्जी सिस्टीम सुद्धा आजकाल आहेत की त्या सोलार एनर्जी सिस्टीममधून आपण किमती जो काय आहेत किंवा खर्च आहे तो आपल्याला त्यातून कमी करता येतो. म्हणजे जे आर्टिफिशियली लाईट सप्लाय करण्याचं काम करतो सोलारच्या सिस्टीम वापरल्या तर येणाऱ्या नॅचरल सूर्यप्रकाशापासूनच आपण हा प्रकाश आणि जी त्यांना उष्णतेची गरज आहे ती आपण देऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्यांची स्वास्थ्य म्हणजे त्यांची जी काही तब्येत असेल स्वास्थ्य असेल आणि त्यांची देखभाल ही सुद्धा करणे खूप गरजेचं आहे की याच्यामध्ये आपण वेळोवेळी वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑटोमेटेड इंजेक्शन सिस्टीम्स आहेत त्यासुद्धा वेळोवेळी देणं गरजेचं आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग सेन्सर वापरणं गरजेचं आहे की ज्यातून आपण आहे त्या वातावरणामध्ये तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, वायू गुणवत्ता चांगली आहे की नाही हे आपण त्या सेन्सरच्या द्वारे तपासू शकतो. आणि वॅक्सिनेशनमध्ये म्हटलं तर वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचं आहे की जे वन डे ओल्ड चिक्सपासून म्हणजे एका दिवसाच्या पक्ष्यापासून अगदी मार्केटिंगपर्यंत आपल्याला हे वॅक्सिनेशन करणे गरजेचं आहे. की जसं आपण पाहिलं यामध्ये जीवाणूजन्य रोग असतील, विषाणूजन्य रोग असतील, हे प्रत्येक ऋतूमध्ये काय करत असतात, संक्रमण करत असतात. आणि संक्रमण केल्यामुळे काय होतं, त्या पक्ष्यांना सुद्धा वेगवेगळ्या विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो की ज्याच्यामुळे आपलं जे काही आर्थिक बजेट आहे किंवा त्यातून मिळणारे जे काही इन्कम आहे हे शेतकऱ्याला फायनल स्टेजला मिळत नाही किंवा कुक्कुटपालक धारकाला, तर ते संभाव्य धोका टाळण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि वेगवेगळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे की ज्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत फार्म मॅनेजमेंटसाठी, की यामध्ये आपण फीड कॅल्क्युलेशन म्हणजे एका पक्ष्याला पर बर्ड्स आपण किती फीड द्यायला हवं किंवा किती दिलं आहे आजपर्यंत हे फीड कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर डेव्हलप आहेत. तर या सॉफ्टवेअरचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपला फीडवरचा जो काही खर्च आहे अतिरिक्त तो आपण टाळू शकतो. त्याचबरोबर प्रोडक्शन ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे की आपण जर 50 रुपयाचं फीड दिलं तर आपल्याला त्यातून 60 रुपये मिळाले तरच आपण ते प्रॉफिटमध्ये असू शकतो. तर हे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला या सॉफ्टवेअरची मदत होते. आणि रिअल टाईम मॉनिटरिंगसुद्धा आपण याच्या थ्रू करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे काही वेगवेगळे आपल्याला माहिती आणि तंत्रज्ञान आहे तर याचा फायदा आपल्या कुक्कुटपालनामध्ये होतो.
1: अगदीच, म्हणजे शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड याला दिली तर निश्चितच यामधून आर्थिक उत्पन्न खूप चांगल्या रीतीनं होणार आहे. पण मग कुक्कुटपालन करत असताना त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल काय सांगणार?
0: नक्कीच मॅडम, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक गोष्टीला मॅनेजमेंट व्यवस्थापन हे जर सुरळीत असेल, सेनापती चांगला असेल तर प्रजा चांगली असती जसं आपण म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे या कुक्कुटपालन व्यवसायाचं व्यवस्थापन जर आपण सुरुवातीपासूनच ताळेबंद केलं तर यातून आपल्याला जे काही मिळणारं उत्पन्न आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे मिळतं. मग यामध्ये घरापासून सुरुवात होते. घर म्हणजेच काय की ज्या शेडमध्ये ज्या ठिकाणी पक्षी राहतात तिथपासून आपल्याला याचं व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. घर म्हटलं की स्वच्छता आली, मग त्या क्लीननेसमध्ये आपल्याला जे काही पक्ष्यांचं शेड आहे, ज्या शेडमध्ये पक्षी आहेत त्यांची दररोज स्वच्छता करणे गरजेचे आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण स्वच्छ असावं. त्याचबरोबर लाईट शेड्यूलसुद्धा आपण व्यवस्थित करावं की लेअर्स असतील तर त्यांना 16 ते 18 तास प्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. त्यामुळे जे सनलाईट्स येण्याची जे काही आपली वेळ असेल किंवा सनलाईट्स आपल्या शेडमध्ये चांगल्या प्रकारे यावी, खेळती हवा मिळावी याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि टेम्परेचर जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं की सुरुवातीच्या काळात त्यांचं टेम्परेचर 32 ते 34 डिग्री सेल्सिअस हे पहिल्या आठवड्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे. मग तो कुठलाही ऋतू असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ऋतूनुसार टेम्परेचर कमी जास्त होतं. आणि त्या कमी जास्त झालेल्या ऋतूमध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेम्परेचर हे 32 ते 34 डिग्री सेल्सिअस एवढंच काय करायचंय, मेंटेन करायचं आहे. आणि त्याच्यानंतरच्या वीकपासून आपण टेम्परेचर हळूहळू कमी करू शकतो. हा झाला शेड व्यवस्थापन. दुसरं आहे आहार व्यवस्थापन. आणि हे आहार व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे.

0: की आहार व्यवस्थापनमध्ये मॅम आपण जे काही ब्रॉयलर पक्षी असतील तर यांचं खाद्य आणि लेअर पक्षी असतील यांचंही खाद्य यांचा विचार केला तर आपला मॅक्झिमम 70-80% खर्च हा त्यांच्या फीडवरती होतो.
1: बरोबर.
0: आणि फीडमध्ये जर पाहिलं तर फीडचे वेगवेगळे प्रकार आहेत की जे सुरुवातीच्या काळापासून आपल्याला मार्केटिंगपर्यंत देणं गरजेचं आहे की यामध्ये प्री स्टार्टर आहे, स्टार्टर आहे, फिनिशर आहे, ग्रोअर फीड आहे आणि लेअर फीड आहे. आता स्टार्टर प्री स्टार्टर फीड हे आपण 1 ते 7 दिवसापर्यंत देतो की जे पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंतच्या पक्ष्याला देतो. स्टार्टर हे आपण त्यानंतर देतो की जेव्हा पक्ष्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणे गरजेचं आहे आणि ज्यातून त्यांना न्यूट्रियंटची कुठलीही डिफिशियन्सी भासणार नाही की या स्टार्टरमध्ये 22-24% प्रोटीन पर्सेंटेज असतं आणि ही एक खूप महत्त्वाची स्टेज आहे. आणि नंतरची स्टेज आहे ती जी काही लास्ट स्टेजपर्यंत मार्केटिंगपर्यंत आपण देतो ते म्हणजे फिनिशर आहे की ज्यामध्ये 16-18% प्रोटीनचं पर्सेंटेज असतं आणि यानंतर आपण काय करतो यांना वेगवेगळे डिफिशियन्सी डिसीजेस किंवा कुठलीही डिफिशियन्सी भासू नये मग आपण अँटीबायोटिक्स किंवा वेगवेगळे जीवनसत्व त्यांना देणं गरजेचं आहे. तर त्यानंतर आपल्याला सतत त्यांना स्वच्छ आणि थंडगार पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर जनुक आणि प्रजनन या व्यवस्थेकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की ज्याच्यात हायब्रीड प्युअर ब्रीड निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर फर्टिलिटी कशा पद्धतीची आहे हे सुद्धा मॉनिटरिंग करणं ब्रीडरच्या सहाय्याने आपण हे करू शकतो. आणि त्यानंतर संख्या व्यवस्थापनामध्ये आपण स्टॉकिंग डेन्सिटी किती आहे त्या पक्ष्याची म्हणजे ब्रॉयलर असेल तर 0.1 ते 0.12 square meters पर पक्षी एवढी त्यांना जागा लागते आणि लेअर असतील तर 0.08 ते 0.1 square meters पर पक्षी अशा पद्धतीने त्यांचा स्टॉक जर आपण मेंटेन ठेवला डेन्सिटी मेंटेन ठेवली गर्दी टाळली ओव्हर क्राऊडिंग टाळली तर नक्कीच आपल्याला काय होतो या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या कुक्कुटपालनामध्ये होतो.
1: अच्छा तर मॅडम हे सगळं करत असताना या पक्ष्यांचं किंवा कोंबड्यांचं आरोग्यही उत्तम राहणं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर उत्पन्नासाठी हे पक्षी तयार होऊ शकतात. तर पक्ष्यांचं आरोग्य आणि त्यांना होणारे काही आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं?
0: मॅम खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. जसं की आपल्याला अगदी लहानपणापासून माहीत आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. रोग येण्या अगोदरच त्याला आपण टाळलं तर अगदीच उत्तम आहे. तर या म्हणीप्रमाणे पक्ष्यांना सुद्धा जीवाणूजन्य विषाणूजन्य त्याचबरोबर काही फंगल डिसीजेसचं काय होतं इन्फेक्शन होतं आणि हे इन्फेक्शन टाळण्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्यांचं वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. की जसं आपण आता ब्रॉयलर पक्ष्यामध्ये पाहिलं तर बॅक्टेरियल डिसीज म्हणजे जीवाणूजन्य डिसीज असतील किंवा विषाणूजन्य रोग असेल यामध्ये 1 दिवसाच्या पक्ष्यापासून तर मार्केटिंगपर्यंत रोग येतात. मग 1 दिवसाचे पक्षी असेल तर त्यांना मरेक नावाचा डिसीज होऊ शकतो तर याच्यासाठी सुद्धा आपण ती वॅक्सिन त्याच दिवशी देणं गरजेचं आहे. त्यानंतर 7व्या दिवशी लासोटा वॅक्सिन देणं गरजेचं आहे की जी राणीखेत या रोगावरती खूप महत्त्वाची आहे. त्यालाच न्यू कॅस्ट्रल डिसीज या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर पुढच्या 7 दिवसात म्हणजे 14व्या दिवशी गांभोरे नावाची डिसीज आपण त्यांना देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा जो बूस्टर डोस देतो हे आपण पाण्याच्या थ्रू किंवा ओरल सस्पेन्शन थ्रू आपल्या पक्ष्यांना दिला तर आपली जी काही मरतूक असेल ती कमी होण्याचं प्रमाण चांगलं राहतं. म्हणजे मरतूक होणार नाही आणि झाली तरी ती खूप मायनर प्रमाणात होईल. तर अशा पद्धतीने आपण जे काही हे लसी देण्याची वेळ आणि लसी देण्याचं प्रमाण योग्य ठेवलं आणि प्रमाण जी काही वेळ आहे ती पण त्या वेळेतच दिलं तर आपल्याला पुढचा येणारा संभाव्य धोका टाळता येतो. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हे वॅक्सिनेशनचं पाहिलेलंच आहे की या वेळेत वॅक्सिन केलं नाही तर आपल्याला थोडासा संभाव्य धोका होऊ शकतो आणि तो टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार करणं गरजेचं आहे आणि हे लसीकरण केल्यानंतर त्यांच्यावर कुठलाही ताण येऊ नये याच्यासाठी लसीकरणाच्या अगोदर 3 दिवस आणि लसीकरणानंतरही त्यांना आपण अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे सप्लिमेंट्स आहेत मार्केटमध्ये, व्हिटॅमिन्स आहेत, प्रोबायोटिक्स आहेत, यांचा वापर आपण केला तर आपलं जे काही उत्पन्न मिळणार आहे ते अगदी चांगलं उत्पादन मिळणार आहे.
1: अच्छा तर मॅडम हे आता थोडंसं बोलूयात आपण की यापासून जे काही उत्पादन मिळतंय आणि आर्थिक उत्पन्न मिळतंय शेतकऱ्यांना तर ते कशा प्रमाणात मिळतं?
0: आता उत्पादन म्हणजेच हे प्रोडक्शन जर पाहिलं आपण तर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की ब्रॉयलर लेअर. तर ब्रॉयलर हे आपल्याला 6 ते 8 आठवड्यातच मिळतात की ज्यांच्यापासून आपण 2 ते 2.5 किलो पर पक्षी एवढ्या वजनाचं काय करू शकतो मांस मिळू शकतो. लेअरचा विचार केला तर दरवर्षी आपल्याला 250 ते 300 अंडी पर पक्षी एवढे मिळतात आणि जो काही एफसी

0: म्हणजेच फीड कन्वर्जन रेशो हा जो आहे तो ब्रॉयलरमध्ये 1.8 ते 2 kg एवढं आहे, म्हणजेच पर पक्षी लागणारं फीड पूर्ण ड्युरेशनमध्ये एवढं आहे 1.8 ते 2 kg पर्यंत ब्रॉयलरमध्ये, आणि लेअरमध्ये ते 2.5 ते 3 kg पर पक्षी एवढं फीड त्यांना दिल्यानंतर आपल्याला हे जे काही मिळणारं प्रोडक्शन आहे हे नक्कीच चांगलं आहे. त्याचा आर्थिक फायदा असा आहे की इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला शेड असेल, वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील, चिक्स असतील, फीड असेल, वॅक्सिनेशन असेल, यासाठी लागतं. पण रनिंग कॉस्टमध्ये पाहिलं तर फीडवरती होणारा खर्च जो आहे तो 60 ते 70% आहे टोटल कॉस्टचा. आणि याला आपण काळजीपूर्वक जर ताळेबंद केलं तर नक्कीच आपलं पोल्ट्री युनिट काय होईल फायद्यात जाईल, आणि प्रॉफिटेबिलिटी सुद्धा आपल्याला ब्रॉयलर पक्ष्यांपासून शॉर्ट ड्युरेशनमध्ये मिळते आणि लेअर पक्ष्यांपासून आपल्याला थोडंसं लॉंग ड्युरेशन लागतं.
1: म्हणजे योग्य नियोजन केलं प्रत्येकच गोष्टीचं तर चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न
0: नक्कीच मिळतं.
1: तर मॅडम, कुक्कुटपालनासाठी काही सरकारी योजना आहेत का ज्या शेतकरी बांधवांना जाणून घेणं महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी त्या फायद्याच्या ठरू शकतात?
0: हो नक्कीच मॅडम, या कुक्कुटपालनासाठी महाराष्ट्र शासन असेल आणि केंद्र सरकार असेल अशा वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्याचा लाभ त्यांना घेता येत नाहीत किंवा कित्येक शेतकरी घेत नाहीत, तर तो सगळ्या शेतकऱ्यांना मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी किंवा कुक्कुटपालक धारकांनी राष्ट्रीय पशुधन अभियान, ज्याला की नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या नावाने ओळखलं जातं, की यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायासाठी 50% आणि भांडवली अनुदानाचा काय केला जातो, सबसिडी लाभ मिळतो 50%. त्यानंतर देशी कुक्कुटपालन योजना 2025 महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे, की या योजनेअंतर्गत 100% सुधारित देशी कोंबड्या खरेदी करण्यासाठी काय होतं, आपल्याला 75% अनुदान मिळते, त्याचबरोबर 200 kg कुक्कुट खाद्य म्हणजे त्यांना लागणारं जे काही फीड आहे ते कुठलंही विनामूल्य देता मिळतं आणि याचा सुद्धा लाभ कुक्कुटपालक धारकांना मिळतो. त्याचबरोबर 100 ब्रॉयलर पक्षी संगोपन योजना ही सुद्धा एक योजना आहे, की ज्यामध्ये 100 ब्रॉयलर पक्ष्यांचं जे काही युनिट असेल ते स्थापन करण्यासाठी सरकारकडून 75% अनुदान मिळतं, की जे थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंटला जमा होतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा पातळी किंवा जिल्हा परिषद योजना ह्या सुद्धा योजना आहेत, की ज्या पंचायत समिती स्तरावरून कुक्कुटपालनासाठी शेड असेल त्याचबरोबर कोंबडी पालनासाठी विशेष अनुदान योजना राबवलेल्या आहेत. अच्छा. की याचा सुद्धा कुक्कुटपालक धारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर SBI पशुपालक कर्ज योजना 2025 सुरू केलेली आहे, ही 3 लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळून देणारी योजना आहे, की जी ग्रामीण शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालक सुलभ करते. तर अशा वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या कुक्कुटपालक धारकांना महत्त्वाच्या आहेत. आणि महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपण अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक बँक खातं असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर अर्जदार सुद्धा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि अधिक माहिती जर घ्यायची असेल तर पशुसंवर्धन विभागाची जी काही वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ह्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधव मिळू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची किंवा कुठे करायची, तर जवळचं जे काही स्थानिक पशुसंवर्धन विभाग असेल, पंचायत समिती असेल किंवा जे काही नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या ऑनलाईनच्या पोर्टलद्वारे आपण हे अर्ज करू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा सध्या महाराष्ट्र सरकारने महाविस्तार AI डिजिटल हे जे काही ॲप सुरू केलेलं आहे, या ॲपच्या द्वारे सुद्धा आपण आपल्या शेतीशी रिलेटेड किंवा शेतीशी जे काही जोड व्यवसाय आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जे काही माहिती मिळवायची असेल तर यासुद्धा विविध योजनांची माहिती आपण याच्या थ्रू मिळू शकतो. आणि हे यशस्वी आपल्याला कुक्कुटपालन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
1: एकंदरीतच शेतकरी बांधवांनी जर कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्याचं मनावर घेतलं असेल तर त्यांनी शासनाच्या या विविध योजना ज्या त्यांच्यासाठी आहेत, जर आर्थिक उत्पन्नाअभावी ते हा व्यवसाय सुरू करायला थांबले असतील तर त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, यांची माहिती करून घ्यावी आणि हा व्यवसाय करण्यासाठी पुढे यावं, जेणेकरून त्यांना आर्थिक उत्पन्न चांगलं मिळू शकतं. तर मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालन या व्यवसायाविषयी सोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि यामधून होणारा त्यांचा विकास याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद शेतकरी बांधव.
2: आताच आपण कुक्कुटपालन तंत्रज्ञान आणि विकास याविषयी डॉक्टर बदाम थोरात यांच्याशी केलेली बातचीत ऐकलीत आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या

मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन पुघवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ

मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.